सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुकम सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुदा खेला करोड़ सचे सब तान सचे सब